0: ओ मेरो फुलवारी, अब के छ त विचार?
1: के विचार? को फुलवारी? म त बहिनी.
0: बहिनी त साली, तिमी नै त मेरो फुलवारी.